0: बताइए दादा ये राज्य है
1: मैडम फैक्ट बोला है ना डिसरेंस बोला है
0: ना ओके करें मणि दिक्कत की धन्यवाद गुलू हेलो
2: नमस्ते मैडम
0: नमस्ते तम हिस्ट्रीली
2: नागेंद्र पाल तो उड़े मैडम
0: ओके नागेंद्र पाल रे हार्ड अन्ना प्ले मारते ने केल्स कुली केल्स कुंड्रा ಹೌದು ಸರಿಯಾಗಿ ಗುರುತಿಸಿದಿರಿ ಕರೆ ಮಾಡಿದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಾಗೇಂದ್ರಪ್ಪ ಅವರೇ ಹೌದು ಓಕೆ

0: हेलो हेलो नमस्ते
1: हेलो
0: नमस्ते
1: तम
0: हेसरु महेश अवरे डिस्टर्ब इल्ल अल्वा इवाग ಓಕೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ನಿಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಆಯ್ತಾ
1: ಆಯ್ತಾಯ್ತು